सॉरी जरा हंस दे तू, हंस दे तू, हंस दे जरा गोरी जरा हंस दे तू, हंस दे तू, हंस दे जरा सॉरी जरा हंस दे।